नाउ साचे नाम की लागे भूख उत भूखै खाए चलिए दुख सो क्यों विसरै मेरी माए साचा साहिब साचे नाए रहाओ साचे नाम की दिल वड्याई आख थके कीमत नहीं पाई जे सब मिलकै आखण पाहे वड्डा न होवै घाट न जाए ना उह मरै न होवै सोग देदा रहै न चूकै भोग

तुद जेवड़ अवर न कोई, तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी, तू निःचल करता सोई।